तिसे त्याग आन को जाचे मुख दांत रसन सगल कस जावत रे मन मूड सिमर सुखदाता नानक दास तुझे समझावत तिसे त्याग आन को जाचे मुख दांत रसन सगल कस जावत रे मन मूड सिमर सुखदाता नानक दास तुझे